0: हक सच जो आवाज, गीत संगीत जो आवाज, जे हैदराबाद मटियारी एफएम 91.6, सिंध जो आवाज, बुदंदा रहो।
1: White Age Beauty Cream, glowing skin ka raaz, a product of Biocon International Pakistan.